0: ಹಲೋ ಆಕಾಶವಾಣಿ, ಹಲೋ ಹಲೋ.
1: अभी आप सुन रहे थे साप्ताहिक फोन इन कार्यक्रम हेलो आकाशवाणी. आज प्रस्तुति थी विजय शर्मा की.